0: के दिल कर चूचे चूचे चे के दिल कर चूचे चूचे चे
1: Storming into a million hearts. 104.9 FM. Number one hit station.